देखो दिन ये न ढलने जाए. दिट प्रातः लीचे इस गसंग दोर आशा भोसले एंक वाम आयो दे फिल्म भावना. आयो दे फिल्म हाल्फ गर्लफ्रेंड इस फॉल्गंत लीचे फिया राडियो SBS गसंग दोर श्रद्धा कपूर. मैं फिर भी तुमको चाहूंगी.